0: कुलास तुम कुफा भी
1: निवान से चाम सोना फुमारे अच्छ मुलाना सोंसान तीने नाम प्रिस्ता अफतिये मिनिस्टर से या चुनिस मुख्याराकार से तुंगा नेम लापन तनान से या नाम फारे अरी वे राचुं प्रिस्ता नरो मगती चुमाजो न्यूनारे तीने निस चिसरा रा इन्हें नहीं जाने निवान से रफामियास फुल तिमाना चुरुवारी म्यूटो नंदाला नेरो इजियान म्याचुनिया Rio ne mamela fate manaraka na nihanana hoanina zao tsisy tsony
2: tsotsy fotoana nyfamezatsintsombo zao azonao fa zavatra tiana ambary reo zany a chauffeur sy receveur daholo zay reo a misy fady amanjanaka ny tsirairay avyko de ny zavatra mba ti takinay zany de hoe mba jerevana momba anay hoe aiza ho aiza le fanampinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'le izy de mba tokony jerevana akaiky zany momba anay hoe aizahoaiza zay mamelo ma de manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso

0: गिलास तुम कुफाफ ही।
1: आनक एच यार मतुरी कदमान फिसमान अरेक प्यून मास तिम तानक युंदान दात तिमान रुचुरुच फैनेने फट्रुटक न तंब्री ख्यान चेओ आरेफा सकिपुटक नुन्या बेन याव जानन कसाव लैना बेन तानन रामजुनगुन्ना आज तो मना चनाओ फच्छ मुंबनाओ कूर जो वे देश के तुझो सौर का जन्रिया मन्त रच फटतो कूर जे अले निफ सैना नज याद निफ याएना को फेन जावा मिफा मा मीला चाहि ताक तूर ए फंतौना मार जो सुफ न्याफ नाम नौ जान जाम फुमारा ने मेर चेर चौंत साइन सिम तेत क्या न्यास आम नुक निमा स्वांग उसा काफ चिचानी ना दवे इन रै मांग नेफ न्युफ निसारेत नि ततेरा गवा जंबूला नुट सेक ततो चिल निश्यान मांच वूला तो अंपेला तना चिचा नुकेंदी ना ची पिक नेफ लासन रेन नौ इवद्याना तापा दांबा anapena natoloko ary ny ambo no ny angambo raha misy te atao akanjo anatomoanao fa mamiry firy loatra tiririnytsika ity nefa ia tsy matory fahadalàna ny andala resak'olona efa lanaka ka niady sainyray no enti ny ampatory zanaka tsy hitamory sombonaiko efa miady be ny saiko raha mpitsofotsiny azy ifindratrany ny atao varatra ka izano karamainy mety ho vitanino karatra kanjo reko indray izao fa ny lala no sakanana raha mpitsova maray isy mantsy fitokanana atao kaikitsika ato ka nisy areto izay mandeha dia avily avoko fa andalo ireo lehibe ary izay le mahavo sady mahavaky fo ny mpitroniko tahakanay fa tao maro nietraketraka tongatonga fotsiny eny ka dia mahaketraketraka nefa etsy matory mikipi ka mikipi ary azo mena tsy dada sy ny redirediny fefa tafa loatra loatra ny ahy asy tebitebiny miondana sombonay eto mpoko be tarainy
0: Sotra tumbukula, sotra tumbukvava.

0: गिलास तुम कुफा भी
1: रिफा म्यांस नुल्ला नुना ते म्यांस अंतिक्यां सया आर्मा नाम प्यास यान रतेरे का देते तंबाओप शिक्या ते मनुना न फितुंड्रान आर जान मनुना फितुंड्रान सान्या ते म्यांस फाट म्यांस से जकूर फा म्यांस आम फा पंसुना आर म्यांस न्यापंदे न फितुंड्रान मतेत क्या मायनो ने बात क्या न फरानिस नांगना आरनिस नताके अंतिफा Ranis voluana, colonel Michaela, Faruan Malakas Miaramenga, Arsa Tikanum Tenenzan. Tisavakinandan Zan, Tisavakanish Lutian Zania, Fasan Mazava, Zan Tom Tataran Tifirenti, Kademano Watson Skeritaret, Simaistateranan, Fanvana, Sifanavoisen Tom Tifirenti, Tsmur Zan, Sart Zan. Kanefitsika sy tokony amboadidy amin'ny zavatra tokony ho tanterahantsika. Ary tsika dia manampy. Ary rehefa manampy dia tena manampy marina niteraka vokatsoa ho an'ny vahoaka ohatran'izao hitantsika izao.
0: Sotra tomboko lahy, sotra tomboko vavy.